0: नमस्कार, छत्रपति संभाजी नगर
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती। MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत अत्त दीप भव।

माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर, सर।

पेपरा मंदी अग खर संगतुया फोटू येईल पेपरा मंदी नाव गाजल जगा मंदी फोटू येईल पेपरा मंदी नाव गाजल जगा मंदी फौजदार झोका मंदी

0: मधी मधी वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

चांग भलर ज्योति बाचना वन चांग भलर ये नाव तुझा मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंका तुझा ऐकून निकालो तुझा दारी

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
0: हॅलो, हाय, नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: नमस्कार, गुड इवनिंग. तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, आज आहे सोमवार. काही जणांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे तर काही जण अजूनही रविवारच्या आठवणीत रमताय. मित्रांनो, आजचा दिवस खास आहे कारण की आज आहे शारदीय नवरात्रीची दुसरी माळ. आता नवरात्री म्हटलं की कुठे गरबा, कुठे दांडिया, रंगीबिरंगी कपडे, कुठे मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाण्याचे प्लॅन्स. आणि काही लोकांचे प्लॅन्स तर इतके आधी तयार असतात की कार्यक्रम कुठे आहे यापेक्षा आज कोणता ड्रेस घालायचा याची तयारी आधी झालेली असते. पण खरं सांगायचं तर सणांचा आनंद फक्त मोठ्या कार्यक्रमांमध्ये नसतो. रोजच्या धावपळीत आपल्या माणसांसोबत घालवलेला तो थोडा वेळ, मित्रांसोबत मारलेल्या गप्पा किंवा घरच्यांसोबत बसून घेतलेला चहा, या छोट्याशा गोष्टी दिवस छान बनवतात. आणि नवरात्रीच्या या दिवसात एक गोष्ट नक्की करूया, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये थोडासा आनंद वाढवूया. एखाद्या मित्राला फोन करा, घरच्यांसोबत वेळ घालवा किंवा स्वतःसाठी एखादी आवडती गोष्ट करा. कारण आयुष्यात काम तर रोजच असतं पण आनंदाचे क्षण स्वतः तयार करायचे असतात. चला मित्रांनो, नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची सुरुवात हसतमुखाने करूया आणि तुमचा आजचा दिवस एकदम मस्त जाओ. मी आहे RJ भूषण आणि शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.
1: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स. इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, नवरात्री आली की एक प्रश्न हमखास विचारला जातो की आजचा रंग कोणता, आणि काही जण तर रात्री झोपण्याआधी उद्याचा ड्रेस काढून ठेवतात आणि सकाळी कपाट उघडलं की लक्षात येतं की आजच्या रंगाचा ड्रेस तर धुवायला टाकलाय, आणि मग तयार होते दुसऱ्या रंगात काहीतरी मॅनेज करायची कसरत. मित्रांनो, आजचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा शांतता, साधेपणा आणि स्वच्छतेचं प्रतीक मानलं जातं. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माँ ब्रह्मचरणीची पूजा केली जाते आणि पांढऱ्या रंगाला या दिवसाच्या परंपरेत विशेष महत्व आहे. पांढऱ्या रंगाचा विचार केला की मला एक गोष्ट आठवते, आपल्या आयुष्यात सुद्धा थोडासा पांढऱ्या रंगासारखा शांतपणा असायला हवा. प्रत्येक गोष्टीवर लगेच चिडायला नको. कुणी मेसेजला रिप्लाय दिला नाही म्हणून 10 प्रश्न मनात तयार करायचे नाही, आणि छोट्या गोष्टींचा उगाच मोठा विषय करायचा नाही. अर्थात हे बोलायला सोपं आणि करायला कठीण आहे, कारण काही लोकांच्या मेसेजला रिप्लाय येईपर्यंतचा संयम आणि गॅसवर ठेवलेल्या चहाला उकळी येईपर्यंतचा संयम, यात जमीन आसमानचा फरक असतो. तर मित्रांनो, आज पांढरा रंग घातला असेल तर छानच, नसेल तर काही हरकत नाही. आजच्या दिवसातून शांत राहण्याची आणि सकारात्मक विचार करण्याची एक छोटीशी आठवण घेऊया. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. Only on MGM Radio 90.8 FM, साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा.

एक रेटिनोपैथी स्क्रीनिंग एंड ट्रीटमेंट आरओपी स्क्रीनिंग यूवेटीस क्लिनिक रिटाइनल डिटैचमेंट सर्जरी ऑक्युलर ट्रॉमा एंड कॉम्प्लिकेटेड कैटरैक्ट मैनेजमेंट वे सकाळी 10 ते 3 संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3 पत्ता गोरे नेत्र रुग्णालय आणि लेजर सेंटर प्लॉट नंबर 51 स्वतंत्र सैनिक कॉलनी लिटल एंजल शाळे समोर नागेश्वरवाडी रोड निराला बाजार छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबर 9422653331

0: वेलकम बॅक एमजे रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, एक प्रामाणिक प्रश्न. आज सकाळी अलार्म वाजला तेव्हा तुम्ही लगेच उठलात का की स्वतःलाच म्हणालात भाई अजून 5 मिनिट? आणि ही सकाळची 5 मिनिटं आहे ना, एकदम रहस्यमय गोष्ट आहे, कारण ती कधीच 5 मिनिटाची राहतच नाही. डोळे उघडून घड्याळ पाहिली की लक्षात येतं आणि मग अरे बापरे, अब भागदौड करणे पडेंगे भाई. मित्रांनो, सोमवार म्हणजे नवीन आठवड्याची सुरुवात. ऑफिस, कॉलेज, काम, फोन, मेसेजेस सगळं पुन्हा सुरू. रविवारी आपण ठरवतो की सोमवारपासून सगळं व्यवस्थित करायचं. सकाळी लवकर उठायचं, वेळेवर जेवायचं, मोबाईल वापर कमी करायचा आणि सोमवार उजडला की सर्वात आधी मोबाईलवरच वेळ किती झाला ते बघतो. पण खरं सांगायचं तर सोमवार दिवस वाईट नसतो, फक्त आपल्या मनात पुन्हा कामाच्या गाडीत बसायला थोडा वेळ लागतो. म्हणून एक छोटासा ट्रिक करून बघा. दिवसभरातली सगळी कामे एकाच वेळी डोक्यात ठेवायची नाही. आधी एक काम पूर्ण करा, मग दुसरं, आणि कामाच्या मध्ये थोडासा ब्रेक आणि स्वतःसाठी एक आवडतं गाणं ऐका. आणि ज्यांचा सोमवार आधीच मस्त चाललाय त्यांनी बाकीच्यांना जरा प्रेरणा द्या. आणि राहिली गाणं ऐकायची गोष्ट, तर ते मी ऐकवतोच. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर. डोळ्यांच्या आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबेटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10-3, संध्याकाळी 6-7 आणि शनिवारी सकाळी 10-3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, पैसा महिन्याच्या सुरुवातीला पगार किंवा पॉकेट मनी आलं की वाटतं यावेळी पैसे व्यवस्थित वापरायचे, पण महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स पाहिलं की पहिला प्रश्न पडतो, एवढे पैसे गेले कुठे. आणि गंमत म्हणजे मोठ्या खर्चा पेक्षा कधी कधी छोटे छोटे खर्च आपल्या खिशाला जास्त कात्री लावतात. रोजचा बाहेरचा चहा, अचानक केलेली ऑनलाईन ऑर्डर, गरज नसताना घेतलेली वस्तू, आणि मग महिन्याच्या शेवटी बचतीचा डब्बा रिकामा. तर मित्रांनो, आज एक सोपा नियम लक्षात ठेवा. पैसे मिळाल्यावर आधी बचतीसाठी ठराविक रक्कम बाजूला काढा आणि उरलेल्या पैशांचं नियोजन करा. महिन्याच्या शेवटी जे उरेल ते वाचवू असं ठरवलं तर कधीच पैसे उरत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन खरेदी करताना एखादी वस्तू आवडली की लगेच ऑर्डर करू नका, स्वतःला 24 तास द्या. दुसऱ्या दिवशी ती वस्तू गरजेची वाटली तर मगच विचार करा. तिसरी टीप, महिन्याचे खर्च लिहून ठेवा, अगदी छोटासा खर्च सुद्धा. महिन्याच्या शेवटी तुम्हाला समजेल की पैसे नेमके गेले कुठे आणि जास्त खर्च कशावर होतोय. आणि लक्षात ठेवा, बचत करणं म्हणजे आवडत्या गोष्टी सोडून देणं नाही, तर आपल्या पैशांचा वापर विचारपूर्वक करणं आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं कशामुळे सांगतोय, कारण की आज आहे नॅशनल सेव्हिंग डे. तर मग आजपासून पैशांना सांगा, मित्रा तू कमवलेला आहेस, त्यामुळे तू कुठे जायचं ते मी ठरवेल. मित्रांनो, मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम, साथ है तो बात है.

0: वेलकम बैक एमडीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण आपल्या शहरात रोज वेगवेगळ्या कामासाठी बाहेर पडतो. कोणाला ऑफिस गाठायचं असतं, कोणाला कॉलेज, तर कोणाला बँक किंवा सरकारी ऑफिस. पण एखादं महत्वाचं काम करण्याआधी आपण एक छोटी सवय लावून घेतली पाहिजे, त्यामुळे नंतरची धावपळ वाचू शकते. आणि ती म्हणजे घरातून निघण्याआधी आवश्यक माहिती तपासा. फॉर एक्झाम्पल, मतदार यादीत नाव तपासायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवरती आपलं नाव, मतदान केंद्राची माहिती तपासा. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलमध्ये काही चूक आढळली तर संबंधित अधिकृत प्रक्रियेनुसार दुरुस्तीची माहिती घ्या. आता तुम्ही म्हणाल यात एवढं काय नवीन, पण मंडळी अनेकदा आपल्याला वाटतं की मागच्या वेळी मतदान केलं म्हणजे यावेळी सगळं व्यवस्थित असेल. तरीही निवडणुकीपूर्वी मतदार यादीत माहिती पुन्हा तपासून घ्या, तेच फायद्याचं ठरतं. आणि ही गोष्ट फक्त मतदानापुरतीच नाही, सरकारी कामासाठी बाहेर पडताना आवश्यक कागदपत्र, कार्यालयाची वेळ आणि अर्जाची स्थिती आधी तपासली तर तुमच्या वेळ आणि फेऱ्या दोन्ही वाचू शकतात. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.
1: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, कधी असं झालंय का की सकाळी उठल्यावर गुडघे जरा आकडल्यासारखे वाटतात, जिना चढताना त्रास होतो किंवा हाताच्या बोटांमध्ये वेदना जाणवतात? मग आपण काय म्हणतो लगेच, अरे वय होत चाललंय बहुतेक. पण प्रत्येक वेदनेकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. मित्रांनो, आज आहे 12 ऑक्टोबर, वर्ल्ड आर्थरायटिस डे, म्हणजे संधिवाताविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीचा दिवस. मित्रांनो, संधिवातामध्ये सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि आखडलेपणा जाणवू शकतो. काही प्रकरणांमध्ये तर दैनंदिन हालचालीवरही परिणाम होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा त्रास फक्त वृद्धांनाच होतो असं नाही. आता सांध्यांची काळजी घेण्यासाठी आपण काय करू शकतो? तर सगळ्यात आधी आपल्या क्षमतेनुसार नियमित हालचाली करा. चालणे, हलके व्यायाम आणि डॉक्टरांनी सुचवलेल्या हालचाली उपयोगी ठरू शकतात. शरीराचं वजन योग्य ठेवणं, संतुलित आहार घेणं आणि पुरेशी विश्रांती घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सांध्यांमध्ये सतत वेदना होत आहे, सूज येते किंवा सकाळचा आखडलेपणा वारंवार जाणवतोय, तर स्वतःच औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि मित्रांनो, व्यायाम करताना शरीराला जबरदस्तीने वाकवायचं नाही, आपल्या शरीराचं ऐकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि आजच्या दिवसाचा मेसेज एवढाच की शरीराची काळजी ही त्रास सुरू झाल्यावर नाही तर रोजच्या सवयींमधून घ्यायची असते. सांधे निरोगी राहिले तर दैनंदिन आयुष्यात सुद्धा अनेक गोष्टी सहज होतात. मित्रांनो, मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UET क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

0: वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, सलमान खान आपण आजवर मोठ्या पडद्यावर ऍक्शन करताना, डायलॉग मारताना आणि बिग बॉसचं होस्ट करताना पाहिलंय. पण आता भाईजान आता एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, मुलांना शिकवण्याच्या. कारण सलमान खानने नुकतंच स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलंय आणि त्यावरचं कंटेंट मुलांसाठी मजेशीर आणि माहितीपूर्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. आता लहान मुलांना शिकवायचं म्हटलं की त्यांचं लक्ष वेधून घेणं ही सर्वात मोठी कसरत असते. घरात पालकांनी अभ्यास कर म्हणावं आणि मुलांनी लगेच मोबाईलकडे बघावं असं चित्र सध्या घराघरामध्ये दिसतंय. पण तोच मोबाईल जर मजेशीर पद्धतीने काहीतरी शिकवण्यासाठी वापरता आलं तर ही गोष्ट थोडीशी वेगळी होऊ शकते. आता आजकाल यूट्यूब हे फक्त गाणं आणि एंटरटेनमेंट पुरतं राहिलेलं नाही आहे. तुम्ही जर योग्य कंटेंट निवडला तर त्यातून नवीन गोष्टी शिकता येतात. अर्थात मुलं ऑनलाईन काय पाहता याकडे पालकांनी लक्ष देणं सुद्धा महत्वाचं आहे. आता सलमान खानच्या या नव्या उपक्रमातून मुलांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल. आणि मित्रांनो, तुमच्या घरातली मुलं मोबाईलवर काय पाहता, कार्टून बघता, गाणी बघता की माहितीपूर्ण व्हिडिओ? कारण की कधी कधी त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळते, नाही का? मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.
1: एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर. डोळ्यांचे आरोग्याशी तडजोड नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेटियो रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर. उपलब्ध सुविधा, डायबिटिक रेटिनोपैथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरोपी स्क्रीनिंग, UVT क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता, गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

वेलकम बॅक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका, तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 FM.

चांग भलर ज्योति बाचना वन चांग भलर चांग भलर देवा चांग भलर ज्योति बाचना वन चांग भलर ये